0: सोमवार ते शुक्रवार,
1: सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 to 10 AM.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
1: हॅलो श्रोतनो, नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात टू यू ऑल. शिरी सोबत आपण आहात त्या रेडिओ मनोरंजनवर अँड सकाळ बीच कार्यक्रमात. मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतनो, 9 वाजले आहेत आणि नेहमीप्रमाणे 10 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे. तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्युनिंग करा आमच्या सोबत. आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या. पुन्हा श्रोतनो ऐकूया पहिलं गाणं, टेकन फ्रॉम द मूवी सैरात, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं, याचा आस्वाद घेऊया.

श्रुतनो या क्षणी या मराठी गाण्यांच्या प्रवासात ऐकूया काही लोकगीत. येस श्रुतनो, लोकगीत. लोकगीत म्हणजे मातीचा सुगंध, जिथे प्रत्येक तालात परंपरा आणि प्रत्येक शब्दात भावना धरलेली असते. तेव्हा श्रुतनो या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत एक कोळी गीत, एक अत्यंत लोकप्रिय गीत प्रकार, एक अत्यंत लोकप्रिय लोकगीत. तेव्हा या क्षणी या कोळी गीताचा आनंद घेऊया.

0: तुम्हें या क्षण कहीं लोकगीत कार्यक्रम रंगत है एक कोळी गीत अपन ऐकल क्षण तुम्हारे वाजत आहोत एक पारंपरिक गोंधळ गीत ज्यात आहे देवीची भक्ति शक्ति आणि एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा। हे गीत म्हणजे श्रोतनो एक सांस्कृतिक अनुभव आहे। या क्षणी एक गोंधळ गीत ऐकूया, याचा आस्वाद घ्या।
1: हा देश

स्वजनो लोकगीत म्हटलं की जे गाणं जे गीत प्रकार अनिवार्य आहे ती म्हणजे लावणी तेव्हा येस सर श्रोतनो या क्षणी तुमच्या साठी असत आहोत एक ठसकेदार लावणी बेला शिंदे यांच्या सुमधुर आवाजात टेकन फ्रॉम द मूवी नंतर

वेलकम बैक श्रोतनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत. शिरी सोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर, अँड परत एकदा तुमचे स्वागत सकाळ बीच कार्यक्रमात. मराठी गाण्यांचा प्रवास चालू आहे, तेव्हा श्रोतनो आमची साथ देत राहा व या क्षणी पुढच्या गाण्याचा आनंद घ्या.

प्रजनो पुढच्या गाणे ऐकण्याआधी सुविचाराच्या दोन ओळ्या फक्त तुमच्यासाठी. जीवन हे आरशासारखं असतं, जीवन हे आरशासारखं असतं, तुम्ही हसलात तर तेही हसतं. म्हणूनच शून प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहणे महत्वाचे असते. तेव्हा श्रोतनो या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, ट्युनिंग करत राहा. या क्षणी ऐकूया पुढचं गाणं. क्रांती ज्योती विद्यालय मराठी मीडियम या मूवीतून घेतलेलं गाणं याचा